उमाळो उमाळो शीद प्रसार यस मुंगळारा सकाळी दावरार आमचे संगी हजर असा मनेस्त डियॉन मोंतेरो रोहन कॉर्पोरेशन असो डिरेक्टर फोन करी जाई जल्लो संको 6364204949 ऐकोंक विसरू नका ताळो उमाळो यस जून महिन्याच्या 30 तारखेर मुंगळारा दीस सकाळी दातावून इकरावरा मना सर ही रंगरंगाळचिनी

उमाळो शीदा प्रसार एस मुंगळारा सकाळींदा वरार आमचे संगी हजर असा मनेस्त डियॉन मोंतेरो रोहन कॉर्पोरेशन असो डिरेक्टर फोन करी जाई जल्लो संको 6364204949 ऐकोंक विसरू नकात ताळो उमाळो येस जून महिन्याच्या 30 तारखेर मुंगळारा दीस सकाळी दातावून इकरा वरा म्हणा सर ही रंगरंगाळचिनी

0: Radio Sarang 107.8 FM.
1: उमाळो शीद प्रसार एस मुंगळारा सकाळींदा वरार आमचे संगी हजर असा मनेस्त डियॉन मोंतेरो रोहन कॉर्पोरेशन असो डिरेक्टर फोन करी जाई जल्लो संको 6364204949 ऐकोंक विसर नकात ताळो उमाळो एस जून महिन्याच्या 30 तारखेर मुंगळारा दीस सकाळी दातावन 11 वरां म्हणा सर ही रंगरंगाळचिनी